0: बलहंते
1: हे कोट दर्शन प्रप्यास
0: तिनके मिलियो प्रभ अविनास
1: हे कोट मांगे सत्संग
0: पार ब्रह्म तिन लागा रंग
1: जिनको होए आप सो प्रसन्न
0: नानक दे जन सदा तन तन
1: हे कोट खानी अरख